0: लोकांनी अप्रोच केला की इथं आम्हाला मूलभूत सुविधा नाहीत, आम्हाला जागा मिळत नाही आहे, एक्सपान्शन कसं करायचं प्रॉब्लेम आहे, बाकीच्या समस्या भरपूर आहेत, तर आपल्याला पर्याय व्यवस्था करणं गरजेचं आहे. 7-8 महिने आम्ही जेव्हा विचारविनिमय केला तेव्हा असं लक्षात आलं की आता इथं काही पर्याय होत नाही आहे.
1: माणसाला जगण्यासाठी आणि उद्योग करण्यासाठी मूलभूत गोष्टी लागतात, त्यामध्ये रस्ते लागतात, कारण आपल्याला वाहतूक, आपल्याला स्वतःला कम्युटिंग करावं लागतं. त्याची या ठिकाणी वानवा आहे किंवा असं म्हणूया की अत्यंत वाईट अशी अवस्था आहे, दुरावस्था आहे. प्रचंड प्रमाणामध्ये रस्त्यांचं जे जाळं चांगल्यापैकी निर्माण व्हायला हवं होतं ते झालेलं नाही, त्यामुळे आम्हाला उद्योगधंदे करण्यामध्ये प्रचंड अडचणी येतात.
2: But behind these numbers are thousands of workers, thousands of families whose livelihoods depend on these factories staying here. For workers, the crisis is already real. Commute times have tripled. Traffic has become a daily ordeal, and what should be a journey to work has become a daily battle.
3: पूरा 24 आवर का यही रहता है, सुबह से लेकर शाम 9 बजे तक यही रहता है. हमें 10 किलोमीटर जाने में 1.5 घंटा लगता है, रोज रोज का यही है.
2: But the government is downplaying the issue, rejecting the claim of a mass exodus.
4: त्याच्यावर आम्ही अतिशय सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत आणि आम्हाला जसा उद्योजकांबद्दल कॉन्फिडन्स आहे तसा उद्योजकांना देखील आमच्या सरकारबद्दल कॉन्फिडन्स आहे. ही किमान इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये राजकारण आणून काही उपयोग असं नाही. इंडस्ट्री ही जी बाब आहे ही युवकांना युवतींना रोजगार देणारी एक बाब आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कशाला राजकारण होऊ शकत.
2: But whether it is an exodus or not, the warning signs are staring Maharashtra in the face. When industries are forced to consider leaving because of potholes, traffic and missing basic infrastructure, the question is simple. How long before bad roads drive away good jobs? Bureau Report, India Today.
5: Unacceptable, really, the way potholes seem to be exponentially growing. Nothing stops them. Okay. Let me turn to a story of a powerful sign of change in Bastar. That's a good news story because at National Handloom Day in Raipur, rehabilitated Naxal women from Bastar and Sukma walked the ramp in traditionally Chhattisgarhi handlooms, turning a recent past of violence into a future built on skill, culture and dignity. The launch of the Koshal Fab for Chhattisgarh's Kosa Silk added to the message, Bastar's new identity is being woven through skill, self-reliance and tradition. You wouldn't see these images a few years ago. This must be seen as potentially a positive sign. Well, on that positive note, let's say good night, goodbye. Jai Hind, Shubhratri, Namaskar. That was the news without the noise.